0: ಹೌದು, ಕಿಶೋರಾವಸ್ಥೆಗೆ ಮಕ್ಕಳು ಬಂದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ನಾವು ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ. ಆದರೆ ಮುಕ್ತವಾಗಿ ಅವರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಮಾತನಾಡುವಂತಹ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಕಿಶೋರಾವಸ್ಥೆ ಅಂದರೆ ಅದೊಂದು ಸಂಕ್ರಮಣ ಕಾಲ. ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಮಗು ಮಾತ್ರ ಬೆಳೆಯುವುದಿಲ್ಲ, ಮಗುವಿನ ಜೊತೆಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಯರು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳ ಲಾಲನೆ ಪಾಲನೆಯ ವಿಚಾರದಲ್ಲಿ. ಹೌದು, ಒಂದಿಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮದ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಅವರಲ್ಲಿ ಸಂಯಮ, ಸಮಾಧಾನ, ಶಾಂತಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಇರಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಸ್ನೇಹಮಯವಾದಂತಹ ವಾತಾವರಣದ ಮೂಲಕವಾಗಿ. ಇಷ್ಟೊತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದು ಸಿರಿಗಂಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯಗಳೆಯ ಗಣಪತಿ ಆರ್ ಬಡ್. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಿರಿಗಂಧ ಇದುವರೆಗೆ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 8:45. ಹಿಂದಿ ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸೆ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಅರೋರಾ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಘುಸ್ಪೈಠ ಔರ್ ಅನ್ಯ ಕಾರಣ ಉತ್ಪನ್ನ ಜನಸಂಖ್ಯಾಕಿ ಪರಿವರ್ತನ ಕಿ ಚುನೌತಿಯ ನಿಪಟನೆ ಕೇಳಿ ಉಚ್ಚ ಸ್ತರೀಯ ಸಮಿತಿ ಕಾ ಗಠನ್ ಕಿಯಾ. ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ನೆಕಹಾ, ಡ್ರೋನ್ ಕೆ ಜರಿಯೆ ನಶೀಲೆ ಪದಾರ್ಥೋ ಔರ್ ಹಥಿಯಾರೋ ಕಿ ತಸ್ಕರಿ ರೋಕನೆ ಕೇಳಿ 6 ಮಹೀನೆ ಕೆ ಭೀತರ್ ಡ್ರೋನ್ ರೋಧಿ ಪ್ರಣಾಲಿಯಾ ಸ್ಥಾಪಿತ ಕರ್ ದಿ ಜಾಯೆಂಗಿ. ಕ್ವಾಡ್ ದೇಶೋ ನೆ ಹಿಂದ್ ಪ್ರಶಾಂತ ಸಮುದ್ರಿ ನಿಗರಾನಿ ಸಹಯೋಗ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಕಿ, ಆತಂಕವಾದ ಕೆ ಸಭಿ ರೂಪೋ ಔರ್ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಯೋ ಕಿ ನಿಂದಾ ಕಿ. ಸರ್ಕಾರ ನೆ ಪ್ಯಾಸ್ ಕ ನ್ಯೂನತಮ ಸುನಿಶ್ಚಿತ ಖರೀದ ಮೂಲ್ಯ ಪ್ರತಿ ಕ್ವಿಂಟಲ್ 1,270 ರೂಪಾಯಿ ಸೆ ಬಢಾಕರ್ 1,580 ರೂಪಾಯಿ ಕಿಯಾ. ಖೇಲ್ ಮಂತ್ರಿ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವಿಯಾ ನೆ ಭವಿಷ್ಯ ಮೇ ಒಲಂಪಿಕ್ ಖೇಲೋ ಕೇಳಿ ಯೋಗಾಸನ ಕಾ ಸಮರ್ಥನ್ ಕಿಯಾ. ಪಹಲಿ ವಿಶ್ವ ಯೋಗಾಸನ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಅಗಲೆ ಮಹೀನೆ ಅಹಮದಾಬಾದ್ ಮೇ ಹೋಗಿ. ಔರ್ ಏಷ್ಯಾಯಿ ಅಂಡರ್ 23 ಕುಶ್ತಿ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಮೇ ಭಾರತೀಯ ಪಹಲ್ವಾನ್ ಮೋಹಿತ್ ಕುಮಾರ್ ಔರ್ ಚಂದ್ರ ಮೋಹನ್ ನೆ ಪುರುಷೋ ಕಿ ಫ್ರೀ ಸ್ಟೈಲ್ ಸ್ಪರ್ಧಾ ಮೇ ಸ್ವರ್ಣ ಪದಕ ಜೀತೆ. अब समाचार विस्तार से. केंद्र सरकार ने घुसपैठ और अन्य कारणों से होने वाले जनसांख्यिकी बदलाव की चुनौतियों से निपटने के लिए एक उच्च स्तरीय समिति का गठन किया है. इस समिति की अध्यक्षता सर्वोच्च न्यायालय के पूर्व न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावलेकर करेंगे. जनगणना आयुक्त के साथ साथ पूर्व आईएएस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, पूर्व आईपीएस अधिकारी बालाजी श्रीवास्तव और अर्थशास्त्री डॉ शमिका रवि को इस समिति का सदस्य नियुक्त किया गया है. गृह मंत्रालय में संयुक्त सचिव इस समिति में सदस्य सचिव के रूप में कार्य करेंगे. गृह मंत्री अमित शाह ने कहा कि ये समिति अवैध प्रवासन और अन्य अस्वाभाविक कारणों से पूरे देश में हो रहे जनसांख्यिकी बदलावों का व्यापक मूल्यांकन करेगी. ब्यौरा हमारे संवाददाता से.
2: ये उच्च स्तरीय समिति अवैध अप्रवासन और अन्य अप्राकृतिक कारणों से पूरे देश में हो रहे जनसांख्यिकीय परिवर्तनों का व्यापक आकलन करेगी. ये धार्मिक और सामाजिक समुदायों के स्तर पर असामान्य जनसंख्या स्थानांतरण का भी विश्लेषण करेगी और इसके लिए एक योजनाबद्ध और समयबद्ध समाधान प्रस्तुत करेगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पिछले वर्ष लाल किले से अपने स्वतंत्रता दिवस भाषण में जनसांख्यिकीय परिवर्तन पर उच्च स्तरीय समिति की घोषणा की थी.
3: मैं आज देश के सामने एक चिंता चुनौती के संबंध में आगाह करना चाहता हूं. षड्यंत्र के तहत देश की डेमोग्राफी को बदला जा रहा है, एक नए संकट के बीज बोए जा रहे हैं और ये घुसपैठिए मेरे देश के नौजवानों की रोजी रोटी छीन रहे हैं. ये देश सहन नहीं करेगा और इसलिए एक हाई पावर्ड डेमोग्राफी मिशन शुरू करने का निर्णय किया है.
2: समिति एक वर्ष के भीतर अपनी रिपोर्ट प्रस्तुत करेगी. वहीं आवश्यकता पड़ने पर समिति का कार्यकाल 6 महीने तक बढ़ाया जा सकता है. अनुपम मिश्र के साथ शिवांग मिश्रा, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
1: गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार ड्रोन के जरिए नशीले पदार्थों और हथियारों की तस्करी पर रोक लगाने के लिए अगले 6 महीने के भीतर ड्रोन रोधी प्रणाली लगाने की प्रक्रिया में है. राजस्थान के बीकानेर जिले में सांचू सीमा चौकी पर सीमा सुरक्षा बल के जवानों को संबोधित करते हुए गृह मंत्री ने ये घोषणा की.
4: ड्रोन और अन्य उपकरणों के लिए भारत सरकार ड्रोन रोधी संयंत्र लगाने की शुरुआत अगले 6 माह में ही कर लेगी, परंतु ड्रोन उतरता तो भारत की भूमि में है.

0: ज्ञान को निकालना, उसको एविडेंस को जनरेट करना कि इसका स्वास्थ्य लाभ क्या है। तो हमारी जो भूमिका है, क्योंकि ICMR का जो रोल है वो यही है कि हेल्थ का, स्वास्थ्य का एविडेंस जनरेट करना, क्या अच्छा है क्या बुरा है, कितना खाना चाहिए, ये हम सेहत में इसी उस पे चलेंगे।
1: बहुत धन्यवाद डॉक्टर प्रियंका बंसल, आप कार्यक्रम में जुड़ी।
0: धन्यवाद।
1: श्रोताओं, ये कार्यक्रम आप हमारे YouTube चैनल न्यूज ऑन AIR ऑफिशियल और हमारे मोबाइल ऐप न्यूज ऑन AIR पर भी सुन सकते हैं।
2: मंथन आकाशवाणी बेंगलुरु, ಇನ್ನೀಗ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇಂದಿನ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕೇಳೋಣ ಕೆ ಜಯಮಂಗಲ ಕೃಷ್ಣಮಣಿ ಅವರ ಹಾಡುಗಾರಿಕೆ. ಪಕ್ಕವಾದ್ಯದಲ್ಲಿ ವಯಲಿನ್ ನುಡಿಸಲಿದ್ದಾರೆ ಟಿ ಶ್ರೀನಿವಾಸನ್, ಹಾಗೂ ಮೃದಂಗ ನುಡಿಸಲಿದ್ದಾರೆ HS ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ. ಮೊದಲಿಗೆ ಕೇಳಿ ವೇದಾರಣ್ಯೇಶ್ವರಾಯ ನಮಸ್ತೆ, ತೋಡಿ ರಾಗ ಆದಿತಾಳದಲ್ಲಿರುವ ಮುತ್ತುಸ್ವಾಮಿ ದೀಕ್ಷಿತರ ಒಂದು ಕೃತಿ.